0: काफी आसान है दमा को भगाना
1: जी तंबाकू बीड़ी सिगरेट पान मसाला तथा जर्दे को चूना तक मना है तली भुनी चीजें कॉफी चाय सब तत्काल छोड़ देनी चाहिए फिर दमा गायब हो जाएगी
0: काफी जानकारी मिली टीचर
2: और उपयोगी जानकारी भी नमस्ते और धन्यवाद टीचर
0: नमस्ते और धन्यवाद टीचर
1: नमस्ते बच्चों
3: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ರಾಧಾಪ್ರತಿ ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಶ್ರೇಯಾ ಆರ್ ಹಾಗೂ ಧೃತಿ ಸಿ